0: यमिस्टिरांग दे थोना खराय जोक दाल्यो काई चामन गिनो
1: बाबा यन दक्का बा छानी रंग दे नाक नादी नमजावा ना दी छिगप बा छानी रंग खोदी दोन थोंगना सानांग जोक बा
0: ना जोक दोंग ना माई खमसिया आंग खु जुक छाना स्कारंग को छाना मन ना दे पत आंगा छाई गिन बा अंतंग नि छाना स्का को छु सोगत ना मन ना नंगा को ना उइजमा
1: अम्बा दा छप्रे ति मंग जामा नो ना छाजो को दे नाक नि बेनि नमगनि ना सागानि गा बा मदम छिगप बा आरो खारि नंग थोत ग बा छानी रंग को वात पो हा नाक नि बेनि नमगनि ना नमा छानी नि इशु समजाक रंग को छाबो हा
0: याको कमिश्नरेट ऑफ फूड सेफ्टी मेघालय शिलोंग नि गता उयतेंगा
2: dalon ni jangi thangna kamko basiani ara poreni gadang ba bida ko ran baksana mukhangchi jangi thangani chol ko thari samswani bongwa na khaketna chadeng na skode ban thani daknam gani ko rupungna rukna li niyam rang ko namda batna skode dalon anyam rang ko poren baksan niyam nya ba bida ko rakbo yachi dalon nakna jangi thangani chol ko bachinga ninga national law university mekhalaya hazal gani ko gultok the senior admission sumai ko bachinga tinga ha yanon yam ko skira na ning thamancha chasung utalni technology aro mandini jangi thangani bewal rang ko nangchapi course rang ko thariya ha yano interdisciplinary program rangdonga jkai BALLB honors policy science BBALLB honors fintech BSCLLB honors data science aro LLM programo corporate law aro criminal law dongen mekhalaya dokni manderang na yano poraina sot 5% pachugum koni athagrik biap pasi trangko khange doninga uning mana dokni chatur chatri rangko ya university admission rachina didi atinga application portal ko kolachi samar chajagni ko tokoni chidok me hazagni ko tokona khuligen phobatte ma si batas ko de www.nlumec.ac.in na napangini po ba doksku sirosku kathamsni gnisni chetsa ona kolkha po